मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलिते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंध कह साध संगेण सिमरंत गोविंद साध संगेण सिमरंत।

गर्दन क्या गर्दन बा गर्दन बाजे नगारे वजदे जोधे गजदे ते सात सिंह जी जंग हो रहा साहब कहंदे ना गर्दन क्या गर्दन।

सागर्दं शास्त्रं जागर्दं जारे सागर्दं शास्त्रं जागर्दं जारे। शस्त्र एक दूजे ते झाड़दे ने, एक दूजे ते वार करदे जोधे। सागर्दं शास्त्रं जागर्दं जारे सागर्दं शास्त्रं जागर्दं जारे। बागर्दं तीरं दागर्दं डकारे बागर्दं तीरं दागर्दं डकारे। नागर्दं नगारे बागर्दं बाजे बाजे नागर्दं नगारे।